0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या. आरजी अदनान तुमच्या सोबत आहे इन द शो. आजचा दिवस थोडासा गोड आहे, थोडासा कडवट आहे, कारण घराघरात मंडळामंडळात आपल्या प्रिय बाप्पांची विसर्जनाची तयारी आपण केलेली आहे. गेल्या 10 दिवसात बाप्पांसोबत केलेली आरती, भजन, नैवेद्य, पाहुणचार हे सगळं मनातले मनात जपून ठेवायचं आणि आज त्यांना निरोप द्यायचा. असं म्हणतात की बाप्पा येतात तेव्हा घरात आनंद घेऊन येतात आणि जाताना

0: या सगळ्या दुःखांना सोबत घेऊन जातात. विसर्जन म्हणजे फक्त मूर्ती पाण्यात सोडणं नाहीत, आपल्या श्रद्धेचा आपल्या भावनेचा एक सुंदर प्रवास पूर्ण करणं. आजच्या या दिवशी ढोल ताशांच्या नादात, जयघोषात, उत्साहात आणि डोळ्यातल्या पाण्यातून आपण बाप्पांना निरोप देतो, पण हृदयातल्या भावनेतून म्हणतो, बाप्पा पुढच्या वर्षी नक्की लवकर या. तर तुम्ही सुद्धा म्हणा, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. तर आज गणपती बाप्पांचं विसर्जन आपण करणार आहोत. तर यासोबत आपल्यात जे काही दुःख होते ना, त्याचं सुद्धा आज विसर्जन होईल ही आपण अपेक्षा करूयात. गणपती बाप्पांना पानवलेल्या डोळ्यातून आपण अलविदा कहूया. सो स्टे ट्यून विथ आर जे अदनान इन द शो.
1: ओनली ऑन MGM 90.8 FM.

MGA विद्यापीठ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन निबंध स्पर्धा. इयत्ता 7वी ते 10वी आणि कनिष्ठ महाविद्यालयापासून पदव्युत्तर पदवी पर्यंतचे सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकता. विजेत्यांना मिळणार 10,000, 8,000 आणि 7,000 पर्यंतची रोख पारितोषिके. स्पर्धेचे विषय 21व्या शतकातील गांधीवादी अहिंसेचे महत्व, जागतिक शांतता आणि गांधीजींचे विचार, गांधीजींची शाश्वत जीवनशैली, गांधीजींचे पर्यावरण विषयक विचार, गांधीजींची हिंद स्वराज्य संकल्पना, ग्राम स्वराज्य ते स्मार्ट विलेज, ग्रामीण स्वावलंबनाची सद्यस्थिती आणि आव्हाने, सत्याग्रह आधुनिक लोकशाही चळवळीचे प्रभावी साधन, स्त्री सक्षमीकरण आणि गांधीजींचे विचार, महात्मा गांधीजींचे शैक्षणिक विचार, आजची पत्रकारिता आणि गांधीजी, जागतिक गाव दृष्टिकोन आणि आचरण, लोकशाही तत्व आणि आचरण, बहुलतावाद, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रवाद. निबंध पाठविण्यासाठी ईमेल आयडी essaycompetition@mgsindia.net. अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी व्हिजिट करा www.mgmu.ac.in or www.mgsindia.net.

0: गुड मॉर्निंग, नमस्कार. आरजे अदनान तुमच्या सोबत आहे इन द शो.
1: ऑल इज वेल. आरजे अदनान का मॉर्निंग शो, फ्रेशनेस लाइव रेडियो का फ्लो
0: ऑन एमजीएम 90.8 एफएम. आणि सध्या गणेश उत्सव सुरू आहे, म्हणजे होता, आणि आज शेवटचा दिवस. आज आपण बाप्पांचं विसर्जन करणार आहोत. यासोबतच आपण या 10-11 दिवसानंतर रोज गणपती बाप्पांवरचे एक क्विज कॉम्पिटिशन खेळत आहोत. यात मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो गणपती बाप्पांवर आधारित, आणि तुम्ही त्याचं मला उत्तर देत आहे. तर या सेगमेंट मधील आजचा हा शेवटचा प्रश्न आहे, जे याचं उत्तर देणार त्यांना स्पेशल गिफ्ट मिळणार आहे. सो आजचा प्रश्न असा आहे की गणपती बाप्पांच्या पत्नींचे नाव काय आहेत. पुन्हा एकदा ऐका की गणपती बाप्पांच्या पत्नींचे नाव काय आहे. उत्तर व्हॉट्सअप करा 9359320080 या व्हॉट्सअप नंबरवर. लवकरात लवकर उत्तर द्या, जे लवकर उत्तर देणार त्यांना गिफ्ट मिळणार आहे. नंबर पुन्हा एकदा ऐका 9359320080. जल्दी करे, देर मत करे और गिफ्ट जीते और सुनते रहे.

5th convocation of MGM University. You're listening MGM 90.8 FM. साथ है तो बात है. यावर्षी ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत माननीय प्रोफेसर डॉक्टर आ ह साळुंके यांना साहित्य व ज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मानद डीलिट पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर आ ह साळुंके हे मराठी व संस्कृत भाषेचे अभ्यासक, विचारवंत, संशोधक आणि लेखक म्हणून परिचित आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून मराठी व संस्कृत विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून संस्कृत विषयात PhD प्राप्त केली. त्यांनी सातारा येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात 32 वर्षे संस्कृत तसेच मराठीचे अध्यापन केले असून शिवाजी विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि कला शाखेचे अधिष्ठाता म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांनी 65 हून अधिक पुस्तके लिहिली असून मराठी विश्वकोशात संस्कृत आणि तुलनात्मक धर्मशास्त्र या विषयांवर सुमारे 100 लेख लिहिले आहेत. त्यांच्या साहित्यिक व वैचारिक योगदानासाठी त्यांना 100 हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. विद्रोही तुकाराम, आस्तिक शिरोमणी, चार्वाक, महाभारतातील स्त्रिया, महात्मा फुले आणि धर्म, सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध यांसह त्यांच्या विविध ग्रंथांमधून सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि तात्विक विषयांचा अभ्यासपूर्ण वेध घेतला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तर माननीय प्रोफेसर डॉक्टर आ ह साळुंके यांना मानद डीलिट पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे MGM विद्यापीठाच्या 5व्या दीक्षांत समारंभामध्ये. शनिवार 26 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होईल. स्टे ट्यून ऑन MGM 90.

संधी. एमजीएम विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित महात्मा गांधींच्या विचारधारेवर आधारित पथनाट्य स्पर्धा. महाविद्यालयीन, शालेय व कोणत्याही संस्थेचे संघ सहभागी होऊ शकतात. संघात 6 ते 15 कलाकार असावे. सादरीकरणाचा कालावधी 10 ते 15 मिनिट. मोफत प्रवेश आणि 1000 रुपयांची रोख पारितोषिके जिंकण्याची संधी. स्पर्धा दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी एमजीएम विद्यापीठामध्ये. संपर्क 9881214898 आणि 9075023520.

0: ओ जान तमन्ना किधर जा रही हो।
1: नमस्कार, छत्रपति संभाजी नगर
2: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8

एमजीएम विद्यापीठाचा पाचवा दीक्षांत समारंभ 26 सप्टेंबर रोजी होत आहे. तुम्ही ऐकत आहात एमजीएम 90.8 FM आणि या दीक्षांत समारंभामध्ये पद्मविभूषण माननीय डॉक्टर रघुनाथ माशेलकर, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ तथा माजी महासंचालक काउन्सिलिंग फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स DSC या पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. एमजीएम युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून पद्मभूषण

डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे प्रख्यात वैज्ञानिक असून त्यांनी भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी माजी महासंचालक कौन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, महासंचालक तसेच ग्लोबल रिसर्च कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. पॉलिमर विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधनासाठी त्यांनी FRS फेलो ऑफ द रॉयल सोसायटी यांसह अनेक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त केले आहेत. जगभरातील विद्यापीठांकडून त्यांना 55 मानद डॉक्टरेट पदव्या प्राप्त झाल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेत रूपांतर झाले. CSIR मधील त्यांच्या कार्याची नोंद भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्वपूर्ण कामगिरी म्हणून झाली. राष्ट्रीय धोरण निर्मितीच्या क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले असून 16 उच्चस्तरीय समित्यांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना पद्मश्री 1991 मध्ये, पद्मभूषण 2000 आणि पद्मविभूषण 2014 या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी महत्वाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. माननीय डॉक्टर रघुनाथ माशेलकर MG विद्यापीठाच्या 5व्या दीक्षांत समारंभामध्ये मानद डॉक्टर ऑफ सायन्स DSC या पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. स्टे ट्यून्ड ऑन MGM 90.8 FM.

MGM विद्यापीठाचा 5वा दीक्षांत समारंभ शनिवार 26 सप्टेंबर रोजी होत आहे. तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM. आणि या दीक्षांत समारंभामध्ये प्रमुख अतिथी असणार आहेत प्रोफेसर डॉक्टर उन्नत पी पंडित, महानियंत्रक पेटंट डिझाईन अँड ट्रेडमार्क्स, डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. प्रोफेसर डॉक्टर उन्नती पंडित हे बौद्धिक संपदा, नॉनमेश, उद्योजकता आणि सार्वजनिक धोरण क्षेत्रातील तज्ज्ञ असून सध्या भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत DPIIT कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट्स, डिझाईन अँड ट्रेडमार्क्स म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्ली येथे बौद्धिक संपदा, नॉनमेश आणि उद्योजकता विषयाचे प्राध्यापक आहेत. 2 दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी शासन, शिक्षण, उद्योग आणि संशोधन क्षेत्रात योगदान दिले असून नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन मध्ये प्रोग्राम डायरेक्टर म्हणून त्यांची नेमणूक आहे. औषधी, रसायनशास्त्र, कायदा, पेटंट आणि व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रात त्यांचे शैक्षणिक योगदान असून त्यांनी MSc, PhD, LLB आणि PPDPL या पदव्या प्राप्त केल्या आहेत. संशोधक म्हणून त्यांच्या औषधी रसायनशास्त्रातील संशोधनाला पेटंटही प्राप्त झाले. बौद्धिक संपदा संरक्षण, तंत्रज्ञान हस्तांतरण, नॉनमेश आणि उद्योजकतेच्या माध्यमातून भारताच्या ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

एमजीएम विद्यापीठाचा 7वा दीक्षांत समारंभ 26 सप्टेंबर रोजी होत आहे. तुम्ही ऐकत आहात एमजीएम 90.8 FM. एमजीएम हे मराठवाड्यातील पहिले स्वयं अर्थसहाय्यित खासगी विद्यापीठ असून 2019 पासून कार्यरत आहे. आणि येथे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, मूलभूत आणि उपयोजित विज्ञान, व्यवस्थापन आणि वाणिज्य, सामाजिक शास्त्रे आणि मानवविद्या, प्रयोग कला विद्याशाखा, अंतरविद्याशाखीय शिक्षण, फॅकल्टी ऑफ डिझाईन या विद्याशाखा अंतर्गत अभियांत्रिकी, व्यवस्थापन, जैवतंत्रज्ञान, संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन, फाईन आर्ट्स, नृत्य, कला, पत्रकारिता, फिल्म, फोटोग्राफी, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजकार्य, ग्रंथालय व माहितीशास्त्र, भारतीय आणि परकीय भाषा, शारीरिक शिक्षण, विधी, फॉरेन्सिक सायन्स, फार्मसी आणि योग इत्यादी पदवी, पदव्युत्तर पदविका व प्रमाणपत्र तसेच PhD अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. MGM स्पोर्ट्स स्टेडियम येथे सकाळी 10 वाजता दीक्षांत समारंभास सुरुवात होणार. दीक्षांत समारंभामध्ये MGM विद्यापीठातून 2025 आणि 2026 या शैक्षणिक वर्षामध्ये विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण पूर्ण करून तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाईल. तर हा दीक्षांत समारंभ शनिवार 26 सप्टेंबर रोजी होत आहे.

गणपती बाप्पांचं आज विसर्जन होणार आहे आणि त्यासाठी शहरातील महत्वाचे रस्ते सध्या बंद आहेत. म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून ते विसर्जन संपेपर्यंत रस्ते बंद असणार आहेत. म्हणजे मुख्य विसर्जन मार्ग कोणता, तर संस्थान गणपती ते गांधी पुतळा, सी डी चौक, गुलमंडी, बाराभाई ताजिया, एस बी कॉलेज मार्ग आणि जिल्हा परिषद मैदान, हे पूर्ण रस्ते बंद असणार आहेत वाहतुकीसाठी. फक्त विसर्जनाचे जे मिरवणूक आहेत, जे गाडी आहेत, ते तिथे येऊ शकतात. यानंतर शहागंज व बाजार परिसर, सी डी चौक, जुना बाजार ते भडकल गेट, जिन्सी चौक ते संस्थान गणपती बंद असेल. पैठण गेट बंद असेल. गोमटेश मार्केट ते पैठण गेट आणि या रस्त्यावर चारी बाजूने जे कनेक्टिंग रस्ते आहेत ना, ते सुद्धा बंद असणार आहेत. आणि सिडको हडको मध्ये चिस्तिया चौक, आविष्कार चौक ते बळीराम पाटील शाळा, ओंकार चौक ते सिडको पोलीस स्टेशन, टीव्ही सेंटर ते स्वर्ग हॉटेल विहीर, चांदणी चौक व जिल्हाधिकारी कार्यालय मार्ग बंद असेल. आणि सेवन हिल ते शिवाजीनगर मार्ग, त्रिमूर्ती चौक ते गजानन महाराज मंदिर रोड आणि पटवारी बँक ते गजानन महाराज मंदिर, हा रस्ता सुद्धा आज बंद असेल. म्हणजे शहरातील जे महत्वाचे 21 रस्ते आहेत ना, ते बंद असणार आहेत सकाळी 7 वाजल्यापासून ते विसर्जन होस्तर. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. सो स्टे अपडेट अँड स्टे ट्यून.

0: गुड मॉर्निंग, नमस्कार. आरजे अदनान तुमच्या सोबत आहे इन द शो.
1: ऑल इज वेल. आरजे अदनान मॉर्निंग शो, फ्रेशनेस लाइव रेडियो का फ्लो
0: ऑन एमजीएम 90.8 एफएम. आणि सध्या गणपती उत्सव सुरू आहे. आज आपण बाप्पांचं विसर्जन करणार आहोत. तर याच निमित्ताने ना आपण दररोज गणपती बाप्पांवर एक क्विज खेळत असतो. आणि यात मी तुम्हाला एक प्रश्न विचारत असतो आणि जे परफेक्ट करेक्ट उत्तर देतात त्यांना गिफ्ट मिळतंय. तर आजचा प्रश्न असा होता की गणपती बाप्पांच्या पत्नीचे नाव काय आहे. आणि उत्तर आहे रिद्धी आणि सिद्धी. रिद्धी सिद्धी ही गणपती बाप्पांच्या पत्नी होत्या. तर या प्रश्नाचं एकदम परफेक्ट उत्तर दिलेलं आहे चैत्राली देशमुख यांनी. सो कॉंग्रॅच्युलेशन चैत्राली देशमुख, तुम्ही आजच्या विनर बनला आहात. तुम्हाला आमच्याकडून एक गिफ्ट मिळणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन चैत्राली जी. अशा प्रकारे हे स्पेशल क्विज गेम आज आपण इथे थांबूयात. पण गिफ्ट जिंकण्याची संधी तुम्हाला दररोज आपल्या शो मध्ये मिळणार आहे वेगवेगळ्या प्रकारे. तोपर्यंत ऐकत राहा.

महात्मा गांधींचे विचार तुमच्या अभिनयातून मांडण्याची सुवर्ण संधी. एमजीएम विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित महात्मा गांधींच्या विचारधारेवर आधारित पथनाट्य स्पर्धा. महाविद्यालयीन, शालेय व कोणत्याही संस्थेचे संघ सहभागी होऊ शकतात. संघात 6 ते 15 कलाकार असावे. सादरीकरणाचा कालावधी 10 ते 15 मिनिट. मोफत प्रवेश आणि 1000 रुपयांची रोख पारितोषिके जिंकण्याची संधी. स्पर्धा दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी एमजीएम विद्यापीठामध्ये. संपर्क 9881214898 आणि 9075023520.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

एमजीएम विद्यापीठ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन निबंध स्पर्धा. इयत्ता 7वी ते 10वी आणि कनिष्ठ महाविद्यालयापासून पदव्युत्तर पदवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकता. विजेत्यांना मिळणार 10,000, 8,000 आणि 7,000 पर्यंतची रोख पारितोषिके. स्पर्धेचे विषय 21व्या शतकातील गांधीवादी अहिंसेचे महत्व, जागतिक शांतता आणि गांधीजींचे विचार, गांधीजींची शाश्वत जीवनशैली, गांधीजींचे पर्यावरण विषयक विचार, गांधीजींची हिंद स्वराज्य संकल्पना, ग्राम स्वराज्य ते स्मार्ट विलेज, ग्रामीण स्वावलंबनाची सद्यस्थिती आणि आव्हाने, सत्याग्रह आधुनिक लोकशाही चळवळीचे प्रभावी साधन, स्त्री सक्षमीकरण आणि गांधीजींचे विचार, महात्मा गांधीजींचे शैक्षणिक विचार, आजची पत्रकारिता आणि गांधीजी, जागतिक गाव दृष्टिकोन आणि आचरण, लोकशाही तत्व आणि आचरण, बहुलतावाद, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रवाद. निबंध पाठवण्यासाठी ईमेल आयडी sacompetition@mgsindia.net. अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी व्हिजिट करा www.mgmu.ac.in or www.mgsindia.net.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

महात्मा गांधींचे विचार तुमच्या अभिनयातून मांडण्याची सुवर्ण संधी. एमजीएम विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित महात्मा गांधींच्या विचारधारेवर आधारित पथनाट्य स्पर्धा. महाविद्यालयीन, शालेय व कोणत्याही संस्थेचे संघ सहभागी होऊ शकतात. संघात 6 ते 15 कलाकार असावे. सादरीकरणाचा कालावधी 10 ते 15 मिनिट. मोफत प्रवेश आणि 1000 रुपयांची रोख पारितोषिके जिंकण्याची संधी. स्पर्धा दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी एमजीएम विद्यापीठामध्ये. संपर्क 9881214898 आणि 9075023520.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

महात्मा गांधींचे विचार तुमच्या अभिनयातून मांडण्याची सुवर्ण संधी. एमजीएम विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित महात्मा गांधींच्या विचारधारेवर आधारित पथनाट्य स्पर्धा. महाविद्यालयीन, शालेय व कोणत्याही संस्थेचे संघ सहभागी होऊ शकतात. संघात 6 ते 15 कलाकार असावे. सादरीकरणाचा कालावधी 10 ते 15 मिनिटं. मोफत प्रवेश आणि 1000 रुपयांची रोख पारितोषिके जिंकण्याची संधी. स्पर्धा दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी एमजीएम विद्यापीठामध्ये. संपर्क 9881214898 आणि 9075023520.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

MGM विद्यापीठ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन निबद्ध स्पर्धा. इयत्ता 7वी ते 10वी आणि कनिष्ठ महाविद्यालयापासून पदव्युत्तर पदवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकता. विजेत्यांना मिळणार 10,000, 8,000 आणि 7,000 पर्यंतची रोख पारितोषिके. स्पर्धेचे विषय 21व्या शतकातील गांधीवादी अहिंसेचे महत्व, जागतिक शांतता आणि गांधीजींचे विचार, गांधीजींची शाश्वत जीवनशैली, गांधीजींचे पर्यावरण विषयक विचार, गांधीजींची हिंद स्वराज्य संकल्पना, ग्राम स्वराज्य ते स्मार्ट विलेज, ग्रामीण स्वावलंबनाची सद्यस्थिती आणि आव्हाने, सत्याग्रह आधुनिक लोकशाही चळवळीचे प्रभावी साधन, स्त्री सक्षमीकरण आणि गांधीजींचे विचार, महात्मा गांधीजींचे शैक्षणिक विचार, आजची पत्रकारिता आणि गांधीजी, जागतिक गाव दृष्टिकोन आणि आचरण, लोकशाही तत्व आणि आचरण, बहुलतावाद, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रवाद. निबंध पाठविण्यासाठी ईमेल आयडी sacompetition@mgsindia.net. अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी व्हिजिट करा www.mgmu.ac.in or www.mgsindia.net.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 or 9518315455.

महात्मा गांधींचे विचार तुमच्या अभिनयातून मांडण्याची सुवर्ण संधी. एमजीएम विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित महात्मा गांधींच्या विचारधारेवर आधारित पथनाट्य स्पर्धा. महाविद्यालयीन, शालेय व कोणत्याही संस्थेचे संघ सहभागी होऊ शकतात. संघात 6 ते 15 कलाकार असावे. सादरीकरणाचा कालावधी 10 ते 15 मिनिटं. मोफत प्रवेश आणि 1000 रुपयांची रोख पारितोषिके जिंकण्याची संधी. स्पर्धा दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी एमजीएम विद्यापीठामध्ये. संपर्क 9881214898 आणि 9075023520.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

डोळ्यांच्या आरोग्याशी तडजोड नको, कारण वेळेवर केलेली तपासणी वाचू शकते तुमची दृष्टी. डॉक्टर अभिजित गोरे, वेट्रिओ रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर. उपलब्ध सुविधा: डायबेटिक रेटिनोपॅथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, आरओपी स्क्रीनिंग, यूएटी क्लिनिक, रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी, ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट. वेळ सकाळी 10 ते 3, संध्याकाळी 6 ते 7 आणि शनिवारी सकाळी 10 ते 3. पत्ता: गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल शाळेसमोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट नंबर 9422653331.

गणपती बाप्पांचं आज विसर्जन होणार आहे आणि त्यासाठी शहरातील महत्वाचे रस्ते सध्या बंद आहेत. म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून ते विसर्जन संपेपर्यंत रस्ते बंद असणार आहेत. म्हणजे मुख्य विसर्जन मार्ग कोणता, तर संस्थान गणपती ते गांधी पुतळा, सिटी चौक, गुलमंडी, बाराभाई ताजिया, एस बी कॉलेज मार्ग आणि जिल्हा परिषद मैदान हे पूर्ण रस्ते बंद असणार आहेत वाहतुकीसाठी. फक्त विसर्जनाचे जे मिरवणूक आहेत, जे गाडी आहेत, ते तिथे येऊ शकतात. यानंतर शहागंज व बाजार परिसर, सिटी चौक, जुना बाजार ते भडकल गेट, जिन्सी चौक ते संस्थान गणपती बंद असेल. पैठण गेट बंद असेल. गोमटेश मार्केट ते पैठण गेट आणि या रस्त्यावर चारी बाजूने जे कनेक्टिंग रस्ते आहेत ना, ते सुद्धा बंद असणार आहेत. आणि सिडको हडको मध्ये चिस्तिया चौक, आविष्कार चौक ते बळीराम पाटील शाळा, ओंकार चौक ते सिडको पोलीस स्टेशन, टीव्ही सेंटर ते स्वर्ग हॉटेल विहीर, चांदणी चौक व जिल्हाधिकारी कार्यालय मार्ग बंद असेल. आणि सेवन हिल ते शिवाजीनगर मार्ग, त्रिमूर्ती चौक ते गजानन महाराज मंदिर रोड आणि पटवारी बँक ते गजानन महाराज मंदिर हा रस्ता सुद्धा आज बंद असेल. म्हणजे शहरातील जे महत्वाचे 21 रस्ते आहेत ना, ते बंद असणार आहेत सकाळी 7 वाजल्यापासून ते विसर्जन होस्तर. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. सो स्टे अपडेट अँड स्टे ट्यून.

0: गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आरजी अदनान तुमच्या सोबत आहे इन द शो. आजचा दिवस थोडासा गोड आहे, थोडासा कडवट आहे, कारण घराघरात मंडळामंडळात आपल्या प्रिय बाप्पांची विसर्जनाची तयारी आपण केलेली आहे. गेल्या 10 दिवसात बाप्पांसोबत केलेली आरती, भजन, नैवेद्य, पाहुणचार हे सगळं मनातल्या मनात जपून ठेवायचं आणि आज त्यांना निरोप द्यायचा. असं म्हणतात की बाप्पा येतात तेव्हा घरात आनंद घेऊन येतात आणि जाताना आपल्या सगळ्या दुःखांना सोबत घेऊन जातात. विसर्जन म्हणजे फक्त मूर्ती पाण्यात सोडणं नाही, आपल्या श्रद्धेचा, आपल्या भावनेचा एक सुंदर प्रवास पूर्ण करणं आहे. आजच्या या दिवशी ढोल ताशांच्या नादात, जयघोषात, उत्साहात आणि डोळ्यातल्या पाण्यातून आपण बाप्पांना निरोप देतो, पण हृदयातल्या भावनेतून म्हणतो बाप्पा पुढच्या वर्षी नक्की लवकर या. तर तुम्ही सुद्धा म्हणा गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. तर आज गणपती बाप्पांचं विसर्जन आपण करणार आहोत, तर यासोबत आपल्यात जे काही दुःख होते ना त्याचं सुद्धा आज विसर्जन होईल ही आपण अपेक्षा करूयात आणि गणपती बाप्पांना पाणावलेल्या डोळ्यातून आपण अलविदा कहूयात. सो स्टे ट्यून विथ आरजे अदनान इन द शो.
1: Only on MGM 90.8 FM.

0: एमजी विद्यापीठाचा 5वा दीक्षांत समारंभ आता होणार आहे. तुम्ही ऐकत आहात एमजीएम 90.8 FM आणि याबद्दलच आपल्याला सांगतायत एमजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रोफेसर डॉक्टर विलास सपकाळ सर.
1: महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचा 5वा दीक्षांत समारंभ 26 सप्टेंबर 2026 रोजी एमजीएमच्या स्पोर्ट्स स्टेडियमवर साजरा होत आहे. या कार्यक्रमामध्ये डॉक्टर ऑफ सायन्स DSC ही डिग्री आपण जगप्रसिद्ध संशोधक डॉक्टर रघुनाथ माशेलकर की ज्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण त्याचबरोबर फेलो ऑफ रॉयल सोसायटी या सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. त्याचबरोबर विचारवंत आह साळुंके यांना आपण डिलीट ही डिग्री देणार आहेत. या दोन्ही डिग्री मानत असून ते दोघे जण विद्यार्थ्यांना अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर मार्गदर्शन करणार आहे. या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर उन्नत पंडित की जे कंट्रोलर जनरल ऑफ पेटेंट डिझाईन ट्रेडमार्क्स मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया न्यू दिल्ली या ठिकाणून येणार असून आज विद्यार्थ्यांमध्ये इनोव्हेशन पेटेंट्स जे पॉप्युलर होत चाललंय की त्या माध्यमातून एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट होणार आहे त्यासाठी ते जागतिक लेव्हलचे जे काही मार्गदर्शक तत्व आहे त्याबद्दल पण मार्गदर्शन करणार आहे आणि ते या दीक्षांत समारंभामध्ये मुख्य भाषण करणार आहे. दीक्षांत समारंभामध्ये 1991 विद्यार्थ्यांना पदवी देण्यात येणार आहे आणि त्यामध्ये PhD, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री, अंडर ग्रॅज्युएट डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेट प्रोग्राम अशा पद्धतीचे पदवी देण्यात येणार असून चान्सलर्स गोल्ड मेडल हे विद्यार्थ्यांना देण्यात येणार असून बोराडे सरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 2 गोल्ड मेडल सुद्धा देण्यात येणार आहे. 5 वर्षाच्या या कालावधीमध्ये एक माइलस्टोन म्हणून विद्यापीठाकडे पाहत असताना आपल्याला लक्षात येतं की प्रत्येक कॉनोगेशन मध्ये PhD मिळवणाऱ्यांची त्याचबरोबर डिग्री मिळवणाऱ्यांची संख्या वाढतच आहे परंतु त्याचबरोबर क्वालिटी सुद्धा त्यामध्ये वाढत आहे कारण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत पहिल्यांदाच 3 वर्ष पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मायनॉर ही डिग्री सुद्धा मिळणार आहे आणि या मायनॉर डिग्रीचं महत्व असं आहे की विद्यार्थ्यांना नवीन क्षेत्रामध्ये जॉब मिळण्यासाठीची कॉम्पिटन्सी पण डेव्हलप होते आणि त्याचबरोबर त्यांची एम्प्लॉयबिलिटी तर वाढतेच आहे परंतु त्यांना जे कॉम्बिनेशन ऑफ नॉलेज आहे जसं फोरेन्सिक सायन्स अँड सायकोलॉजी असेल, कम्प्युटर सायन्स अँड डेटा अनालिटिक्स असेल किंवा फोटोग्राफी आणि डेटा सायन्स असेल अशा पद्धतीच्या कॉम्बिनेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी या ठिकाणी शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि त्यांना भविष्यामध्ये या ज्ञानाचा उपयोग त्यांचं करिअर घडण्यासाठी तर होणारच आहे पण त्याचबरोबर त्यांना काही स्टार्टअप करायचं असेल तर त्या विषयामध्ये पण ते प्रगती करू शकतात आणि म्हणून विद्यापीठाचा हा 5वा दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या प्रवासामध्ये एक माइलस्टोन म्हणून एक प्रसिद्ध होणार आहे आणि या प्रसंगी मी कुलगुरु म्हणून आपल्या सर्वांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची विनंती करतो आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान चान्सलर श्री अंकुशराव कदम करणार आहे आणि या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.
0: तर अशा प्रकारे एमजीएम विद्यापीठाचा 5वा दीक्षांत समारंभ होणार आहे. स्टे ट्यून्ड ऑन एमजीएम 90.8 FM.

5th convocation of MGM University. You're listening MGM 90.8 FM. साथ है तो बात है. यावर्षी ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत माननीय प्रोफेसर डॉक्टर आह साळुंके यांना साहित्य व ज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मानद डिलीट पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर आह साळुंके हे मराठी व संस्कृत भाषेचे अभ्यासक, विचारवंत, संशोधक आणि लेखक म्हणून परिचित आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून मराठी व संस्कृत विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून संस्कृत विषयात PhD प्राप्त केली. त्यांनी सातारा येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात 32 वर्षे संस्कृत तसेच मराठीचे अध्यापन केले असून शिवाजी विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि कला शाखेचे अधिष्ठाता म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांनी 65 हून अधिक पुस्तके लिहिली असून मराठी विश्वकोशात संस्कृत आणि तुलनात्मक धर्मशास्त्र या विषयांवर सुमारे 100 लेख लिहिले आहेत. त्यांच्या साहित्यिक व वैचारिक योगदानासाठी त्यांना 100 हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. विद्रोही तुकाराम, आस्तिक शिरोमणी, चार्वाक, महाभारतातील स्त्रिया, महात्मा फुले आणि धर्म, सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध यांसह त्यांच्या विविध ग्रंथांमधून सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि तात्विक विषयांचा अभ्यासपूर्ण वेध घेतला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तर माननीय प्रोफेसर डॉक्टर आह साळुंके यांना मानद डिलीट पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे MGM विद्यापीठाच्या 5व्या दीक्षांत समारंभामध्ये. शनिवार 26 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होईल. स्टे ट्यून ऑन MGM 90.8.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

MGM विद्यापीठाचा 5वा दीक्षांत समारंभ 26 सप्टेंबर रोजी होत आहे. तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM आणि या दीक्षांत समारंभामध्ये पद्मविभूषण माननीय डॉक्टर रघुनाथ माशेलकर, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ तथा माजी महासंचालक काउन्सिलिंग फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स DSC या पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. MGM युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून पद्मभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे प्रख्यात वैज्ञानिक असून त्यांनी भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी माजी महासंचालक काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, महासंचालक तसेच ग्लोबल रिसर्च काउन्सिलचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. पॉलिमर विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधनासाठी त्यांनी FRS फेलो ऑफ द रॉयल सोसायटी यांसह अनेक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त केले आहेत. जगभरातील विद्यापीठांकडून त्यांना 55 मानद डॉक्टरेट पदव्या प्राप्त झाल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेत रूपांतर झाले. CSIR मधील त्यांच्या कार्याची नोंद भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्वपूर्ण कामगिरी म्हणून झाली. राष्ट्रीय धोरण निर्मितीच्या क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले असून 16 उच्चस्तरीय समित्यांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना पद्मश्री 1991 मध्ये, पद्मभूषण 2000 आणि पद्मविभूषण 2014 या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी महत्वाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. माननीय डॉक्टर रघुनाथ माशेलकर MGM विद्यापीठाच्या 5व्या दीक्षांत समारंभामध्ये मानद डॉक्टर ऑफ सायन्स DSC या पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. स्टे ट्यून्ड ऑन MGM 90.8 FM.

एमजीएम विद्यापीठ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन निबंध स्पर्धा. इयत्ता 7वी ते 10वी आणि कनिष्ठ महाविद्यालयापासून पदव्युत्तर पदवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकता. विजेत्यांना मिळणार 10,000, 8,000 आणि 7,000 पर्यंतची रोख पारितोषिके. स्पर्धेचे विषय 21व्या शतकातील गांधीवादी अहिंसेचे महत्व, जागतिक शांतता आणि गांधीजींचे विचार, गांधीजींची शाश्वत जीवनशैली, गांधीजींचे पर्यावरण विषयक विचार, गांधीजींची हिंद स्वराज्य संकल्पना, ग्राम स्वराज्य ते स्मार्ट विलेज, ग्रामीण स्वावलंबनाची सद्यस्थिती आणि आव्हाने, सत्याग्रह आधुनिक लोकशाही चळवळीचे प्रभावी साधन, स्त्री सक्षमीकरण आणि गांधीजींचे विचार, महात्मा गांधीजींचे शैक्षणिक विचार, आजची पत्रकारिता आणि गांधीजी, जागतिक गाव दृष्टिकोन आणि आचरण, लोकशाही तत्व आणि आचरण, बहुलतावाद, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रवाद. निबंध पाठविण्यासाठी ईमेल आयडी essaycompetition@mgsindia.net. अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी व्हिजिट करा www.mgmu.ac.in or www.mgsindia.net.

MGM विद्यापीठाचा 5वा दीक्षांत समारंभ शनिवार 26 सप्टेंबर रोजी होत आहे. तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM. आणि या दीक्षांत समारंभामध्ये प्रमुख अतिथी असणार आहेत प्रोफेसर डॉक्टर उन्नत पी पंडित, महानियंत्रक पेटंट डिझाईन अँड ट्रेडमार्क्स, डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. प्रोफेसर डॉक्टर उन्नती पंडित हे बौद्धिक संपदा, नॉनमेश, उद्योजकता आणि सार्वजनिक धोरण क्षेत्रातील तज्ज्ञ असून सध्या भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत DPIIT कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट डिझाईन अँड ट्रेडमार्क्स म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्ली येथे बौद्धिक संपदा, नॉनमेश आणि उद्योजकता विषयाचे प्राध्यापक आहेत. 2 दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी शासन, शिक्षण, उद्योग आणि संशोधन क्षेत्रात योगदान दिले असून नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनमध्ये प्रोग्राम डायरेक्टर म्हणून त्यांची नेमणूक आहे. औषधी, रसायनशास्त्र, कायदा, पेटंट आणि व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रात त्यांचे शैक्षणिक योगदान असून त्यांनी MSc, PhD, LLB आणि PPDPL या पदव्या प्राप्त केल्या आहेत. संशोधक म्हणून त्यांच्या औषधी रसायनशास्त्रातील संशोधनाला पेटंटही प्राप्त झाले. बौद्धिक संपदा संरक्षण, तंत्रज्ञान हस्तांतरण, नवोन्मेष आणि उद्योजकतेच्या माध्यमातून भारताच्या ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

महात्मा गांधींचे विचार तुमच्या अभिनयातून मांडण्याची सुवर्ण संधी. एमजीएम विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित महात्मा गांधींच्या विचारधारेवर आधारित पथनाट्य स्पर्धा. महाविद्यालयीन, शालेय व कोणत्याही संस्थेचे संघ सहभागी होऊ शकतात. संघात 6 ते 15 कलाकार असावे. सादरीकरणाचा कालावधी 10 ते 15 मिनिट. मोफत प्रवेश आणि 1000 रुपयांची रोख पारितोषिके जिंकण्याची संधी. स्पर्धा दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी एमजीएम विद्यापीठामध्ये. संपर्क 9881214898 आणि 9075023520.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीय, पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

MGM विद्यापीठाचा 7वा दीक्षांत समारंभ 26 सप्टेंबर रोजी होत आहे. तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM. MGM हे मराठवाड्यातील पहिले स्वयं अर्थसहाय्यित खासगी विद्यापीठ असून 2019 पासून कार्यरत आहे. आणि येथे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, मूलभूत आणि उपयोजित विज्ञान, व्यवस्थापन आणि वाणिज्य, सामाजिक शास्त्रे आणि मानव विद्या, प्रयोग कला विद्याशाखा, अंतरविद्याशाखीय शिक्षण, फॅकल्टी ऑफ डिझाईन या विद्याशाखा अंतर्गत अभियांत्रिकी, व्यवस्थापन, जैव तंत्रज्ञान, संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन, फाईन आर्ट्स, नृत्य, कला, पत्रकारिता, फिल्म, फोटोग्राफी, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजकार्य, ग्रंथालय व माहितीशास्त्र, भारतीय आणि परकीय भाषा, शारीरिक शिक्षण, विधी, फॉरेन्सिक सायन्स, फार्मसी आणि योग इत्यादी पदवी, पदव्युत्तर, पदविका व प्रमाणपत्र तसेच PhD अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. MGM स्पोर्ट्स स्टेडियम येथे सकाळी 10 वाजता दीक्षांत समारंभास सुरुवात होणार. दीक्षांत समारंभामध्ये MGM विद्यापीठातून 2025 आणि 2026 या शैक्षणिक वर्षामध्ये विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण पूर्ण करून तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाईल. तर हा दीक्षांत समारंभ शनिवार 26 सप्टेंबर रोजी होत आहे.

MGM विद्यापीठ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन निबंध स्पर्धा. इयत्ता 7वी ते 10वी आणि कनिष्ठ महाविद्यालयापासून पदव्युत्तर पदवी पर्यंतचे सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकता. विजेत्यांना मिळणार 10,000, 8,000 आणि 7,000 पर्यंतची रोख पारितोषिके. स्पर्धेचे विषय 21व्या शतकातील गांधीवादी अहिंसेचे महत्व, जागतिक शांतता आणि गांधीजींचे विचार, गांधीजींची शाश्वत जीवनशैली, गांधीजींचे पर्यावरण विषयक विचार, गांधीजींची हिंद स्वराज्य संकल्पना, ग्राम स्वराज्य ते स्मार्ट विलेज, ग्रामीण स्वावलंबनाची सद्यस्थिती आणि आव्हाने, सत्याग्रह आधुनिक लोकशाही चळवळीचे प्रभावी साधन, स्त्री सक्षमीकरण आणि गांधीजींचे विचार, महात्मा गांधीजींचे शैक्षणिक विचार, आजची पत्रकारिता आणि गांधीजी, जागतिक गाव दृष्टिकोन आणि आचरण, लोकशाही तत्व आणि आचरण, बहुलतावाद, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रवाद. निबंध पाठविण्यासाठी ईमेल आयडी essaycompetition@mgsindia.net. अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी व्हिजिट करा www.mgmu.ac.in or www.mgsindia.net.

एमजीएम विद्यापीठ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन निबद्ध स्पर्धा. इयत्ता 7वी ते 10वी आणि कनिष्ठ महाविद्यालयापासून पदव्युत्तर पदवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकता. विजेत्यांना मिळणार 10,000, 8,000 आणि 7,000 पर्यंतची रोख पारितोषिके. स्पर्धेचे विषय 21व्या शतकातील गांधीवादी अहिंसेचे महत्व, जागतिक शांतता आणि गांधीजींचे विचार, गांधीजींची शाश्वत जीवनशैली, गांधीजींचे पर्यावरण विषयक विचार, गांधीजींची हिंद स्वराज्य संकल्पना, ग्राम स्वराज्य ते स्मार्ट विलेज, ग्रामीण स्वावलंबनाची सद्यस्थिती आणि आव्हाने, सत्याग्रह आधुनिक लोकशाही चळवळीचे प्रभावी साधन, स्त्री सक्षमीकरण आणि गांधीजींचे विचार, महात्मा गांधीजींचे शैक्षणिक विचार, आजची पत्रकारिता आणि गांधीजी, जागतिक गाव दृष्टिकोन आणि आचरण, लोकशाही तत्व आणि आचरण, बहुलतावाद, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रवाद. निबंध पाठविण्यासाठी ईमेल आयडी essaycompetition@mgsindia.net. अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी व्हिजिट करा www.mgmu.ac.in or www.mgsindia.net.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये, पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 or 9518315455.

महात्मा गांधींचे विचार तुमच्या अभिनयातून मांडण्याची सुवर्ण संधी. एमजीएम विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित महात्मा गांधींच्या विचारधारेवर आधारित पथनाट्य स्पर्धा. महाविद्यालयीन, शालेय व कोणत्याही संस्थेचे संघ सहभागी होऊ शकतात. संघात 6 ते 15 कलाकार असावे. सादरीकरणाचा कालावधी 10 ते 15 मिनिट. मोफत प्रवेश आणि 1000 रुपयांची रोख पारितोषिके जिंकण्याची संधी. स्पर्धा दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी एमजीएम विद्यापीठामध्ये. संपर्क 9881214898 आणि 9075023520.